0: तू लपक झपक तू वार बदरवा बरस बरस तू कार बदरवा लपक झपक लपक झपक लपक झपक तू आ
1: दिन दिन ना दिन दिन ना दिन दिन ना दिन दिन ना